या इथे लक्ष्मणा बांध कुटी. या श्रीरामाच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मणानं त्वरित शाखा पल्लव यांची जमवाजमव केली आणि चित्रकूट पर्वतावर श्रीरामाश्रम उभा राहिला. एक कृष्णमृग सावयव भाजून श्रीरामाने त्या नव्या निवासस्थानाची समंत्रक वास्तुशांती केली. राम, लक्ष्मण आणि जानकी यांनी त्या पर्णकुटीत प्रवेश केला. इकडे रामवियोगानं भकास झालेल्या अयोध्येच्या प्रासादात सुमंतानं खालच्या मानेनंच प्रवेश केला. सुमंत आला हे कळताच अश्रुभरल्या डोळ्यांनी आणि कापड्या शब्दांनी राजा दशरथांना विचारलं, सुमंता, माझा राम काय रे म्हणाला जाताना? सुमंत सांगू लागला, शेवटी करिता नम्र प्रणाम, शेवटी करिता नम्र प्रणाम, बोलले इतुके मद श्री राम. अयोध्येस तू परत सुमंता, अयोध्येस तू परत सुमंता, कुशल आमुचे कथुनी ताता, पद वंदन करी माझ्या करिता, तात चरणते वंदनीय रे, शत तीर्थांचे धाम, बोलले इतुके मद श्री राम. अंतःपुरित्या दोघी माता, अंतःपुरित्या दोघी माता, अतीव दुःखी असतील सूता, धीर देई त्या धरुन शांतता, सौख्य आमुचे सांगून त्यांच्या शोका देई विराम, बोलले इतुके मद श्रीराम. सांग माऊली कौसल्येशी, सांग माऊली कौसल्येशी, सुखात सीता सुत वनवासी, पूजित जातू नित्य अग्निशी, तुझिया श्रवणी सदा असावा,